0: पूजा रमण सोदरी
1: आदरी
0: आदरी
1: अंबरी
0: अंबरी
1: कादंबरी
0: कादंबरी
1: नीलांबरी
0: नीलांबरी
1: अनुपलवी मुकालेडुपनल्ली शुरुआगते